एतबार फिल्म नु आ गीत आपे सांभळ्युं आशा भोसले अने भूपेंद्र ना स्वरमा, संगीतकार बप्पे लहरी अने गीतकार हसन कमाल। दोस्तों, राज बब्बर विषे आजे आपणे वातो करी तेमना जन्मदिवसे। तेमने अनेक अनेक शुभेच्छाओ पाठवी अने आजनो गुजरा हुआ जमाना कार्यक्रम अहीं